रंगली मदानी ओती रेशमी जे पंगणा चूड़ा कर छन छन रोला पाया कंगणा गोरे गोरे हाथा विच मक्खन आवे संगणा ओती चांदी दी पार गई थाली ते चो